0: ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे.
1: Well, Kishore Kumar, it took us 1978, Bombay in Dawn, and then Banaras. How about Kishore taking us in 1972, Bombay to Goa?